0: आज मैं हर गर्निंग हैक गट सतार मेट मैं दिवे राज्य गट और मैं गणस्तने बाद जर हिंदने मैं तो के प्रोग्राम ते बेफन मैं गणस्तने आउन रमीज
1: तेगन को डिज्मी अर मैं प्रोग्राम का मैं दवाह के दक्को मिदा माउलो की मुझतमो के बाद ही कमा अमां कमा फर्दी गोतुं कुरवे ने कांग कम की को बाहे हते खबर के कुरी मिसाल को मैं बाय बेफन नवाह के दक्का लिंग अद्वे समति बेफन फुर्से तेबे पीएसए मैं नन्नोट को लवा फोन गुलवान मती ने तिरें हातरे सुमिंग हाई मी नंबर कुलपान देन ಹೆಗ್ಗಡಿ ಅಶಾರ್ಮೆಂಟ್ ಮೆಹರ್ ಹಿಂಗಾಫ್ ಮೆತಿ ಹೆಗ್ಗಡಿ ಫನ್ಸಾ ಸಿಂಗ್ ಮಾಹಮೆ ತಿಬೆಪುನ ಲವೆ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಕುರೆಬೇನಿ ಹಿಮೆ ವಾಹಕಿಸ್ ತನ್ನವಾ ಲಾ ಫಾರ್ಗುಮೆನ್ ಕುರಿಯದಾನಿ ಮೆಹತನೆ ಆರು ಮುಜ್ತಮೋಗ ಬದೇಕಮ ಅಮಾಂಕಮ ಫರ್ದಿಗತುಂ ಕುರುವೇನೆ ಕಂಕಮುಗೆ ತೆರೆಗವರಗಿನ ಕಂಕಂ ಮತ್ತೆ ಖಬರ್ಗೆ ಕುರಿಂಗ್ ಗುಳಾದಿ ಬೇಫುಲ್ ಫಾಹ ಕುರಬ್ಬ ಫನಿ ದೆತ್ತು ಏಗೆ ತೆರೆಗ ಎಕ್ವೆರಿ ಕಂದೆ ಮೆಹೆಟ್ಟು ಮಾ ಏಕ ಕೊನೆಕ ಕಂ ಅಡಾಲು ಮಾ ಓಗಾ ತೆರಿಕ ಮಾ ಫಿತುನು ಫಸಾದ ಒಫೆದೆ ಕಂಕಮುನ್ ದುರು ಹೆದಿಬುಂ ಕಹಲ ಕಂಕಮುಗೆ ವಾಹಕ ವನಿ ಫಾಹ ಕುರಬ್ಬ ಫ
2: IKEA presents
3: Bajwer Henne
4: IKEA Opticals in eng has rupiyai mate give faria kura bage nasib beri farata ka debe fulaka drum loan umra dature mi promotion ga hedu kura komme eng has rupiyai ka coupon ne mi ge iturun tafato ek brand ta kun 30% hame discount adi komme thing has rupiyai matin kura bage faria ka fasa te kuru fya gift voucher adivas adivas nasib agwasan kolle mang ailaya ratte hinnaiku avhang IKEA Opticals ziyara kura ba

0: Tech Talks.
1: मैं प्रोग्राम के एक्सक्लूसिव स्पॉन्सर फाहिपे।
2: बिल तक दक्कम फंसे हैं गोते? मियोती फाहिपे ऐप। बिल तक अंगारा जुमला दो फाहिपे ऐप ट्रांसफर कोल्ला। देंगा महुरिया बिल तक फैसा दक्का निम्मा लम्बी। फोन, फेंग, गैस अधि मीडिया नेट बिल कस देख के ने। रीलोड, रास्टस नूनी डेटा पेक्विस नेगे नेंगे। मी हम डिजिटल वॉलेट है। देने मस देबावे और बिल नो देखी गेंग लारिया वीनुए नेंगी गेंग उले कर नुझे ने। हुरिया डिजिटल पेमेंट का फाही पे माँ फाही।
0: टेक टॉक्स
3: टेक्नोलॉजी के बड़े ती कंफर्नी तक उन आपत्ति स्थानी अर्गुन में के दुआ ही दिरी उलम फंसे है कुर मट्टका एकी कहाला ईजाद तका ए ईजाद तकं एकी बदल था गिरना मुं टेक्नोलॉजी के गुरह हैं अर्गुन में नंग ऐतद दतुरे कुरे बिचे मी के फनर वना कामयाब दतुरु मी अधिक दतुरुं अर्गुन में न टेक्नोलॉजी या साइंस के गुरह हैं एकी दिमालु तफातु ईजाद तका कंफर्नी तक उन ईजाद तका गिरना मुं दा ऐतद फनी बदल तके फनी फेनी आदि अडुइफा ಮೇಗೇತರು ಗುರಹ್ಯಾಂಗ್ ಆಸ್ವಾ ತಫಾತ್ ಬದಲ್ತಕ್ಕೆ ವಿಸ್ವಣಿ ಫೆಣಿಫ ನಮ್ಮ ವಿಸ್ ಮೇದುಗ ದತರು ನಿಮ್ಮಾಲ ಅಂಬುರ ಅಳ್ಗುನ್ ಮೇಗ ದುನಿಯ ದಾನ್ ದತರು ಫಶನ್ ಜೆಹಿ ವಗತ್ ಮಿವಣಿ ಜೆಹಿಫ ಟೆಕ್ನಾಲಜಿ ಆ ಸೈನ್ಸ್ ಗೆ ಅಲೀಗ ಇನ್ಸಾನು ಹೋದಮಂಗಣ್ಣ ತಫಾತ್ ಕುರಿಯರುನ್ ತಕ ಇನ್ಸಾನಿ ಆದಕಾದ ಟೆಕ್ನಾಲಜಿ ಗೆ ಸಬಬುಂಗಣ್ಣ ಇಂಗಿಲಾಬಿ ಆ ಬದಲ್ತೋಗೆ ಮೌಲೂಮಾತ್ ತಕಾಯಕು ಎಂಬಿ ಫೋಗೆ ಖಬರ್ತಂ ಹೋದಮ ಅಣ್ಣ ಹಫ್ತಾಗ ವಿಸ್ ಅಳ್ಗುನ್ ಮಿನ್ನಾಯಕು ಟೆಕ್ಕೆ ದುನಿಯಾ ದತರು ಕುರುಮ ತಯಾರ್ ವೆಗಿನ್ ತಿಬೇನೇಕಮ ಉಮ್ಮೀದ್ ಕುರ ಎಮಿ ಹಾಯ್ ಹುಂತಿರಿನ ವಿಸ್ ಬಾಚವರಿ ವಗತು ಕುಳಕಂಗಿದೆ ಅಸ್ಸಲಾಮು ಅಲೈಕುಂ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಹೊಶೇಲಿ ಅಳಗುನ್ ನಾಫಿಸ್ ಅಬ್ದುಲ್ ರಶೀದ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ಗೆ ಹಿಮನಾಫವಾ ಖಬರ್ ತಗ್ಗಿನಿಸ್ತೀನಿ ಮೂಸಾ ರಶ್ವಾನ್ ರಿಪೋರ್ಟರ್ ಮುಷಾಲಾದಿನಿ ಮೊಹಮ್ಮದ್ ಶಾಫಿ ಶಫೀಕ್ ಆದಿ ಮಿಸ್ನಾ ಅಹಮದ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಮುಫದ್ದಾಯ ಕುಲವಾಲಿ ಪ್ರೊಡ್ಯೂಸರ್ ಮೂಸಾ ರಶ್ವಾನ್ ಮೀ ದಿವಿ ರಾಜ್ಯ ಗಡುಗೆ ಉಫಿತ್ತಮೇ

0: हंगार
1: अंगार दो मिंदुल कोरी इकार गड़ फन रहे रिपीट एरे दिया गड़ तेरी हूँ आदि बुद्ध दो केरे मिंदमो पार गड़ तेरी हूँ
0: हंगार
2: हम एकने दिवे राज्य के अड़ू
3: मुनिफोई फिलवादी मालूमात के खजाना मुसलिक होते एम में इतबार कुरवे बैवरिया
4: ಹಿರಾಜ್ಯಗೆ ಅಡು
3: ಎಂಗಾ ಸತರುಸ್ತೆಕ್ ಸಾಲಿಸ್ ನೋಯ ಕಿಲೋಹರ್ಟ್ಸ್ ಮೀಡಿಯಂ ವೇವ್ ಅಡಿಹ ನೋಯ ಮೆಗಾಹರ್ಟ್ಸ್ ಎಫ್ಎಂ ಬ್ಯಾಂಡ್.